0: ಇದುವರೆಗೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು. ಸಮಯ 8 ಗಂಟೆ ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಹಿಂದಿ, ಆನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆಗಳು.
1: ನಮಸ್ಕಾರ. ಆಕಾಶವಾಣಿ ಸೇ ಸಮಾಚಾರ ಪ್ರಭಾತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಮುಕೇಶ್ ಕುಮಾರ್ ಬಲ್. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳ ಔರ್ ಅಸ್ಸಾಂ ಮೇ ಭಾಜಪಾ ಸರ್ಕಾರ ಬನಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ತಯಾರ್. ಪುದುಚೇರಿ ಮೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಜನತಾಂತ್ರಿಕ ಗಠಬಂಧನ್ ಬರ್ಕರಾರ್. ಕೇರಳಂ ಮೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ನೇತೃತ್ವ ವಾಲೆ UDF ಗಠಬಂಧನ್ ಕಿ ಜೀತ್. ತಮಿಳುನಾಡು ಮೇ TVK 108 ಸೀಟ್ ಕೆ ಸಾಥ್ ಸಬ್ಸೆ ಬಡಿ ಪಾರ್ಟಿ ಬನ್ಕರ್ ಉಭರಿ. ರಾಜ್ಯ ಮೇ ಕಿಸಿ ಕೋ ಬಹುಮತ ನಹೀ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ನೆ ಕಹಾ, ಲೋಗೋ ನೆ ಪ್ರದರ್ಶನ್ ಕಿ ರಾಜನೀತಿ ಪರ್ ಭರೋಸಾ ಜತಾಯಾ. ಇರಾನ್ ಕೆ ಡ್ರೋನ್ ಹಮಲೆ ಮೇ ಸಂಯುಕ್ತ ಅರಬ್ ಅಮಿರಾತ್ ಮೇ 3 ಭಾರತೀಯ ನಾಗರಿಕ ಘಾಯಲ್. ಔರ್ IPL ಕ್ರಿಕೆಟ್ ಮೇ ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ ನೆ ಲಖನೌ ಸೂಪರ್ ಜಾಯಂಟ್ಸ್ ಕೋ 6 ವಿಕೆಟ್ ಸೆ ಹರಾಯಾ. अब समाचार विस्तार से. भारतीय जनता पार्टी ने पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव में अभूतपूर्व जीत हासिल कर इतिहास रच दिया है. पार्टी ने विधानसभा की 293 सीटों में से 206 सीटें जीतकर स्पष्ट बहुमत हासिल कर लिया है. स्वतंत्रता के बाद पश्चिम बंगाल में पहली बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी. तृणमूल कांग्रेस ने 80 सीटों पर जीत दर्ज की है. वाम दल को 1 सीट मिली है. मुख्यमंत्री और TMC नेता ममता बनर्जी भवानीपुर और नंदीग्राम निर्वाचन क्षेत्र में भाजपा के शुभेंदु अधिकारी से हार गई हैं. बहरमपुर सीट से कांग्रेस उम्मीदवार अधीर रंजन चौधरी चुनाव हार गए हैं. एक रिपोर्ट.
2: विधानसभा चुनाव में 2/3 बहुमत के साथ पहली बार पश्चिम बंगाल की सत्ता पे आ रही है भाजपा. लगातार 15 साल सत्ता में रहने के बाद तृणमूल कांग्रेस की इस हार से राज्य की राजनीति एक नई मोड़ पर आ चुकी है. पहले ही बताया गया था कि चुनाव आयोग के निर्देश पर दक्षिण 24 परगना की फलता विधानसभा क्षेत्र में पुनः चुनाव 21 मई को होगा. उस सीट की गिनती 24 मई को होगी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि इस बार विधानसभा चुनाव में भाजपा के सुशासन की राजनीति की जीत हुई है. जनता की आशा और आकांक्षाओं को पूरा करने के लिए नई सरकार